एकला बोले करानी घरे राबे जे काई डंडो बोले करानी नाई दे जे छह महीना काजे करानी दारू कटान दे दे छह महीना काजे करानी धान कंडान दे

0: ಅಂತಾನೆ ಕಹೆ ಸಲೇಂದ್ರಿ
1: ಹೌದು
0: ಪ್ರೇಮ ಕರತ್ರೆ ಹಸ್ ಕಿಚ್ಚಕ್ಸೆ ಅವ್ರ ಪುಲ ಝೂಟ್ ಬೋಲವಾಯ ಹಸ್
1: ಅಚ್ಚಾ
0: ಝೂಟ್ ಬೋಲ್ ಕೆ ಮೋರವಾಯ ಹಸ್ ಓಲಾ ಐ ಬಾದಲ ಸಚ್ ಸಚ್ ಬತಾತೆ ಮೇ ಕಾಬರ್ ಮಾರತೆ ಕಹೆ ಕಕಾ ಏ ಕರ ಕೆ ಬಾದಲ ತೆ ನೀ ಜಾನತ ಹಸ್ ಏ ಕರ ಕೆ ಬಾತ್ ಪಾಉ ದೂರ್ ಕೆ ಬಾತ್ ಹರೆ ಭೀಷಣ ತೋಲಾ ಪತಾ ನಹೀ ಹೈ ಕಾ ಬಾತ್ ಪತಾ ನಹೀ ಹೈ ते मुला झूठ बोल के परवाह है सब बतावे काका कि चक के खूनी है दहन वो दहनी और फैल जही कि चक नहीं मरे और जीते जही
1: जिया जही
0: ऐसे
1: कई जन कि चक हो जही
0: जेन लप वह धोइस पानी में काका वह जोक बनी
1: जोक बन गए
0: और खटिया में दगाइस ते हर ढेकना बन गए खटपल आओ मोर ढन चीजते है जुआ बन गए ऐसे एक किच्चा खरे और वही खून से तब भीमसेन जान डरिस बताइस ताने ये बात ला और सामने में रानी के भाई राजा के सारा किच्चा को कौन मारा मैंने मारा ऐसे लिखे कका यार दोनों के दोनों चले गए सबेरे पहा गए वो तो जाके सूद गए काका सबेरे पहा गए सब रहन कोहार हो गए
1: हाँ।
0: किचक मर गए किचक मर गए किचक मर गए
1: अच्छा